FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. श्रोतेहो, आज सोमवार, भारतीय सौर 8 आषाढ, शके 1948 अर्थात 29 जून 2024. सकाळचे 5:59 होत आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते, हो सकाळचे 8:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा.

माडगुळकर यांची शब्दरचना आपण ऐकलीत. संगीत सुधीर फडके यांचं होतं. श्रोतेहो, गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया चांडाळ चौकडी या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे आणि संगीतकार राम कदम.

अभिलाषा चेलम यांच्या आवाजात प्रसाद कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सय्यद अली यांचं होतं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं गीत उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात. मुरलीधर गोडे यांचं गीत आहे आणि संगीत ऋषिराज यांचं.

वर्षा वरई यांच्या आवाजात बळवंत लामकाणे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल आगरकर यांचं होतं. कार्यक्रमात आता ऐकूया बंधन या चित्रपटातलं गीत ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकारी यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांची शब्दरचना आहे आणि संगीत अनिल मोहिले यांचं.

बंधन या चित्रपटातले गीत आपण ऐकलं ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकारी यांच्या आवाजात. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम इथेच संपवीत आहोत. FM बैंड 100.6 मेगाहर्ट्ज पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. अगला कार्यक्रम मुंबई केंद्र से भारत की गूंज.

0: बाबा आणा 3,000.
1: ते कशाला?
0: माझा पॉकेट मनी.
2: अरे आता फक्त 2,000 कॅश आहेत.
0: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात? डिजिटल पेमेंट वापरा.
2: है
0: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा, सोपं आहे.
2: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1,000 घेऊन जा.
0: तुमचा मोबाईल द्या.
2: घे घे.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ आहे.
5: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
6: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. फॉर कॉन्टैक्ट कॉल 709-0307-307. विजिट अस लकतगंज नागपुर.

0: नागपूर महानगरपालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्सवर खास सवलत. 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट. तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध. घरी बसून ऑनलाईन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा.
1: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या. जनहितार्थ प्रसारित.

0: डॉक्टर सुशील मानधनिया के साथ आपसे इजाजत चाहती हूँ. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, आताच आपण कॅनकेअर फाउंडेशन आणि मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदास पेठ नागपूर हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम विविध भारती आणि आकाशवाणी केंद्र या दोन्ही केंद्रांवरून एकाच वेळी प्रसारित करण्यात आला.

0: शान की आवाज में ये गीत अभी आपने सुना। संगीतकार थे राम संपत।
1: नागपूर महानगर पालिकेकडून प्रॉपर्टी टॅक्स वर खास सवलत। 31 जुलै 2026 पूर्वी चालू आर्थिक वर्ष 2026-27 चा मालमत्ता कर ऑनलाइन भरा आणि मिळवा 15% सूट। तसेच वसुली केंद्रावर ऑफलाईन भरल्यास 10% सूट उपलब्ध। घरी बसून ऑनलाइन सुविधेचा लाभ घ्या, वेळ इंधन आणि त्रास वाचवा।
2: अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वेबसाईटला भेट द्या। जनहितार्थ प्रसारित।

0: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. 10:58 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET पेपरफुटी प्रकरणी भिवंडी सत्र न्यायालयानं अटक केलेल्या 3 आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गैरव्यवहारात आणखी 2 आरोपी फरार असल्याचा पोलिसांना संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचे धागेदोरे केवळ स्थानिक किंवा राज्य पातळीपुरते मर्यादित नसून त्यामागे आंतरराज्य रॅकेट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र हज समितीतर्फे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. समितीचं संकेतस्थळ आणि हज सुविधा मोबाईल ॲपवर येत्या 20 जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. यात्रेकरूंना मार्गदर्शनासाठी हज हाऊसमध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे. भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या नागपूर कार्यालयात आज 20वा सांख्यिकी दिवस साजरा करण्यात येणार आहे. यावर्षीची संकल्पना अनलॉकिंग द पोटेन्शियल ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डेटा अशी असून सांख्यिकीचं महत्व आणि पुराव्यावर आधारित धोरण निर्मितीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा आणि विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सुरुवातीच्या व्यवहारात चढ उतारामुळे देशांतर्गत शेअर बाजार दबावाखाली राहिला. शेअर बाजाराची सुरुवात संमिश्र ते सपाट झाली. बाजार उघडल्यानंतर खरेदीच्या पाठिंब्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी थोडक्यात गती घेतली. सकाळी 10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 0.04% खाली तर निफ्टी 0.11% वर व्यवहार करत होता. व्हेनेझुएलात झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमध्ये आतापर्यंत 1400 अधिक जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक अजूनही बेपत्ता आहे. भूकंपानंतर 4 दिवस उलटूनही मदत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. भारताच्या ऑपरेशन अमिस्तात अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलासाठी पाठवलेली मदत औषधं वैद्यकीय उपकरणं आणि भारतीय लष्कराचे फील्ड हॉस्पिटल पथक तिथं दाखल झालं आहे. महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 6 खेळाडू राखून पराभव केला. लंडन इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 4 बाद 170 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघानं 59व्या षटकात हे लक्ष साध्य केलं. यासोबतच भारताचा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय. पेरणीच्या हंगामात ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज नाकारतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: हम विविध भारती नागपूर केंद्र से बोल रहे हैं.

0: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 11:57 झालेली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 21 ते 23 जुलै दरम्यान राज्यभर महाराजस्व अभियान राबवण्यात येणार असून या माध्यमातून 50 लाख कुटुंबांपर्यंत महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांचा लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. अभियानाअंतर्गत जमिनीची मोजणी, गावठाण नकाशे वाटप, शेतकरी मदत, प्रलंबित महसूल प्रकरण निकाली काढणं, घरं अधिकृत करणं तसंच वृक्षारोपण यासारखे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात दिली. आयुष्यात प्रतिष्ठित होणं सोपं असलं तरी संपूर्ण आयुष्य समाजसेवा आणि देशसेवेसाठी समर्पित करणं हेच खऱ्या महानतेचं लक्षण असल्याचं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित पद्मश्री पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या नागरी सत्कार समारंभात ते काल बोलत होते. विद्यार्थ्यांनी सेवाव्रतींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज आणि देशासाठी योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासातील नेतृत्वासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सेशेल्सचा सर्वोच्च सन्मान गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन प्रदान करण्यात आला. सेशेल्सचे राष्ट्रपती पॅट्रिक हार्मनी यांनी हा पुरस्कार देऊन पंतप्रधानांचा गौरव केला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सेशेल्सच्या जनतेचे आणि सरकारचे आभार मानले. पर्यावरण संवर्धन ही भावी पिढ्यांप्रती आपली जबाबदारी असल्याचं सांगून त्यांनी हा पुरस्कार हवामान बदलाच्या आव्हानाविरुद्ध लढणाऱ्या राष्ट्रांना समर्पित केला. देशभरात माता आणि बालकांच्या आरोग्यसेवा अधिक बळकट करण्यासाठी समग्र शिशू बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं होणार आहे. जन्मापासून ते 3 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी एकात्मिक गृह आधारित आणि समुदाय आधारित आरोग्यसेवा प्रदान करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरु करण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्र निर्मितीचा साठा नुकताच उद्ध्वस्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बलबेडा जंगल परिसरात ही कारवाई केली. या विशेष शोध मोहिमेत 5 ते 6 टन वजनाची लेथ मशीन तसंच 20 रायफल रॉड धातूच्या पट्ट्या हस्तगत करण्यात आल्या. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.
0: श्रोताओं, 12 बजने वाले हैं. कुछ ही पलों में आप सुनेंगे हिंदी समाचार दिल्ली केंद्र से, जो हम अनुप्रसारित कर रहे हैं.

0: आकाशवाणी नागपूर हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यातल्या नसरापूर इथं 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणातला आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली आहे. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयानं विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी आज हा निर्णय दिला. आरोपीनं केलेला गुन्हा हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. आरोपी विरोधात सादर करण्यात आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरलाय. या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलंय. नसरापूर इथल्या बालिकेवरच्या अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन दिलं. या निकालामुळे सर्वसामान्यांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलंय, तसंच न्यायालयाचे आभार मानले आहे.
1: मी न्यायाधीशांचं अभिनंदन करतो. यामध्ये सरकारी वकील असतील, पोलिसांचे कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत. या संदर्भामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे, कारण ही केस अतिशय दुर्मिळातली दुर्मिळ होती आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एक मेसेज जाणं गरजेचं होतं.
0: शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज गदारोळ झाला. पेपरफुटी प्रकरणी सभागृहात स्थगन प्रस्ताव मांडू देण्याचा विरोधकांचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. पेपरफुटीशी सरकारचा थेट संबंध आहे अशी चर्चा असल्याचं सांगत याप्रकरणी सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली. तर या पेपरची छपाई परराज्यात का केली असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. स्थगन प्रस्ताव मांडू न दिल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत सरकार तर्फे सभागृहात आजच सविस्तर निवेदन केलं जाईल असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या दरम्यान कॉपी प्रकरणी 100 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी सभागृहात दिली. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा सविस्तर वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
2: टीईटी पेपरफुटीचा मुद्दा विरोधी पक्षांनी आज विधान परिषदेत देखील उपस्थित केला आणि शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली. शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं अशी मागणी करत विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. यावर सभापतींनी सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागांत वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला असून 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये नुकसान भरपाईपोटी मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नसेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असंही भुसे यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारने घेतला नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंध कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली. नोंदणीकृत सावकारांना शेतीसाठी तारणासह 9% आणि तारणाशिवाय 12% दराने कर्जवाटप करता येतं असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान सावकारी प्रतिबंधक कायदा असला तरी शेतकऱ्यांचं शोषण सुरूच आहे असा आरोप विरोधकांनी केला आणि अशा सावकारांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली. आपण दुष्काळाला सामोरे जात आहोत मात्र त्यासाठी काहीच तरतूद पुरवणी मागण्यांमध्ये दिसत नाही. 2019 साली ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्यांना आता कर्जमाफी मिळणार नाही. केवळ 50,000 रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान त्यांना दिलं जाणार आहे. 2 लाखाच्यावर कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रथम ठराविक रक्कम भरावी मगच त्यांना कर्जमाफी मिळेल. या एका अटीमुळे 36 लाख शेतकरी या योजनेतून बाहेर जात आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावे असलेली ही कर्जमाफी इतिहासात कायम लक्षात राहावी यासाठी अशा अटी रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान केली. तर राज्य सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असून कर्जमाफीच्या नावाखाली केवळ आकडेवारीचा खेळ सुरू आहे अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फालके.
0: विधान परिषदेच्या उपसभा

0: सभापती पदाची निवडणूक बुधवार दिनांक 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांनी उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करावे, त्याची छाननी उद्या 1 वाजता होईल असं त्यांनी जाहीर केलं. शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते फार्मर कप या स्पर्धेचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ झाला. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेता आमिर खान यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या स्पर्धेच्या 6व्या टप्प्यामध्ये 25,823 शेतकरी सहभागी होत असल्याची माहिती भरणे यांनी दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यसभेवर नव्यानं निवडून आलेल्या 8 खासदारांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच महाराष्ट्रातले भंडारा गोंदिया मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांचा त्यात समावेश आहे. राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या दालनात त्यांना शपथ दिली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि ते बिनविरोध निवडून आले. भंडारा गोंदिया जिल्ह्यातले प्रमुख नेते म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र जैन हे 2010 साली भंडारा गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून पहिल्यांदा विधान परिषदेवर निवडून आले होते. भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी म्हणून आपली बांधिलकी ही संविधानाशीच आहे असं नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. 19 एप्रिलला सकल हिंदू समाज सानपाडाद्वारा आयोजित कार्यक्रमात आपण प्रबोधनात्मक भाषणासाठी गेलो होतो. अशा सामाजिक सांस्कृतिक रचनात्मक कार्यक्रमात जाऊन मार्गदर्शन आणि प्रबोधन करणं हा पोलिसिंगचाच भाग आहे असं ते म्हणाले. विश्वास नांगरे पाटील यांनी डॉ रवींद्र सिंगल यांच्याकडून आज पदभार स्वीकारला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी नागपुरातील ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेलं अभियान, महिला सुरक्षा, त्याचप्रमाणे वाहतुकीची शिस्त यावर भर देणार असून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2: इथं अहोरात्र काम करण्यासाठी मी आलेलो आहे आणि मुंबईतली चॅलेंजेस वेगळी आहेत, नागपूरची चॅलेंजेस ही वेगळी आहेत आणि माझे सगळे सहकारी अधिकारी आहेत ते अतिशय कॉम्पिटंट आणि अतिशय प्रोफेशनल आहेत. महिलांची सुरक्षितता हे प्रत्येक ठिकाणचं मुख्य प्रायोरिटीचं आव्हान असतं, पण पोलीस उपस्थित असताना सुरक्षित वाटणं हे काय फार ग्रेट नाहीये, पण पोलिसांच्या अनुपस्थितीमध्ये या शहरातील सर्व मुलींना, माता भगिनींना सुरक्षित कसं वाटेल यासाठी एक चांगलं पोलिसिंग देण्याचा आमचा प्रयत्न राहील.
0: बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्या मंगला गुरव यांनी आज वटसावित्री पौर्णिमेच्या मुहूर्तावर 1 महिला 1 झाड ही मोहीम राबवली. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांच्या हस्ते बोर्डी नदीच्या तीरावर वडाच्या झाडाची लागवड केली. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर विदेशी झाडांऐवजी वड, पिंपळ, उंबर, चिंच, जांभूळ, करंज आणि कडुलिंब यासारख्या देशी वृक्षांची लागवड करण्याचं आवाहन त्यांनी केलं. राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्याची अंतिम मुदत उद्या म्हणजेच 30 जून आहे. या मुदतीनंतर 1 जुलैपासून HSRP न बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. तसंच अशा वाहनांना हस्तांतरण, पत्ता बदल, पुनर्नोंदणी आणि परवाना नूतनीकरणासह अनेक RTO सेवा मिळणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफीचं आश्वासन देऊनही राज्य सरकारनं अनेक अटी शर्ती लावून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. सरकारनं कोणत्याही अटींशिवाय सरसकट कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. हवामान. येत्या काही तासात गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली असून नागपुरात काही वेळापूर्वी मध्यम स्वरूपाच्या सरींनी वृष्टी केली. याशिवाय चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं इथं वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर इथल्या लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. शिक्षक पात्रता परीक्षा पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विधानसभेत विरोधकांचा सभात्याग. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक येत्या बुधवारी होणार. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

एफएम बँड 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सांजदारा मराठी गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. सांजदारा हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना आपला रेडिओ मित्र डॉ विजय राठोडचा प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया देशभक्ती गीत.

सुखविंदर सिंह आणि सहकाऱ्यांच्या आवाजात मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटातील देशभक्ती गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं अजित परब, गुरु ठाकूर आणि प्रकाश सावंत यांचं, आणि संगीत दिलं होतं अजित समीर अतुल यांनी. श्रोते हो, आज ज्येष्ठ पौर्णिमा अर्थात वटपौर्णिमा. भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव हे केवळ कर्मकांडापुरते सीमित नाहीत, तर निसर्गाप्रती, चराचर सृष्टीप्रती कृतज्ञता आणि कौटुंबिक मूल्यांची जपणूक आणि समाजभान त्यात दडलेलं आहेत. वटपौर्णिमा हे एक प्रातिनिधिक असं उदाहरण आहे.

0: श्रोतेहो, आताच आपण ज्योत्स्ना हर्डीकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात बंधन या चित्रपटातील गीत ऐकलं. गीत होतं जगदीश खेबुडकर यांचं आणि संगीत दिलं होतं अनिल मोहिले यांनी. मंडळी, वटपौर्णिमा अर्थात श्रद्धा, भक्ती, विज्ञान आणि भारतीय कुटुंब या संदर्भात आजच्या सांधारा या कार्यक्रमात आपण बोलूया. मंडळी, वटपौर्णिमा हा उत्सव सण अल्पायुषी ठरलेल्या सत्यवानाचे प्राण यमराजांकडून परत मिळवणाऱ्या सती सावित्रीच्या बुद्धी, चातुर्य आणि निष्ठेचे स्मरण म्हणून हा सण साजरा केला जातो. शतकानुशतके साजरे होणाऱ्या अशा सण उत्सवातून 121व्या शतकातील आधुनिक गतिमान आणि AI अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित विश्वांकडे पाहताना आपल्या परंपरेला, आपल्या रीतिरिवाजाला एकतर्फी पाहणं हे अयोग्य होणार नाही. प्रत्येक सण उत्सवामागे विज्ञान आहे हे मात्र निश्चितच. श्रोतेहो, पुढील गीत ऐकण्यापूर्वी घेऊया थोडासा विराम.
1: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते? वैक्यूम इवेपोरेटेड नमक ही सबसे शुद्ध सफेद होता है.
2: तो ऐसा बोलो ना,
1: वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक जिसका दाना दाना एक समान. ये हुई ना बात.
3: क्यों छोटे साहब, वैक्यूम इवेपोरेटेड निर्मा शुद्ध नमक इतना शुद्ध की बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

श्रुती वाशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात कवयित्री शांता शेळके यांची रचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रुतीव वटपौर्णिमा, श्रद्धा, भक्ती, विज्ञान आणि भारतीय कुटुंब हे सगळं म्हणत असताना आज अलीकडे पर्यावरणाचा प्रश्न सर्वांसमोर आव असून असा उभा आहे. ऋतुचक्रांचे बदलते परिणाम जीवसृष्टींवर होताना दिसतोय. सण उत्सवातील सर्वसमावेशकता आणि आजच्या वास्तविकतेचा शोध प्रत्येकांनी घ्यायला हवा. सावित्रीच्या बौद्धिक चातुर्याचं प्रतीक म्हणजे वटपौर्णिमा. वटसावित्री म्हणत असताना त्यामागचं शास्त्रीय कारणसुद्धा आपण प्रत्येकाने शोधायला हवं.

0: शंकर महादेवन आणि सहकाऱ्यांच्या आवाजात अगबाई आरेच्या या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं कवी गुरु ठाकूर यांचं आणि संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी. श्रोतेहो, पुढील गीत ऐकूया या अल्पशा विश्रांतीनंतर.
1: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
2: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
0: श्रुदेव, वटपौर्णिमा श्रद्धा भक्ती विज्ञान आणि भारतीय कुटुंब हा विचार करत असताना वटसावित्रीची कथा केवळ पतीसाठी व्रत करणाऱ्या स्त्रीची कथा नाही, तर मानवी इच्छाशक्ती, बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्याचं ते अभिन्न असं अंग आहेत. आपल्या तर्कशुद्ध विचारांच्या आणि वक्तृत्वाच्या बळावर बौद्धिक संवाद साधत आपल्या वृद्ध सासूसासऱ्याचे डोळे, हरवलेले राज्य आणि शेवटी आपल्या पतीला मृत्यूपासून वाचवणे अशा वचनात यमराजालाही अडकवून आपल्या सतीत्वाची अनुभूती प्रगट करणारी ती एक निस्सीम अशी श्रद्धायुक्त भक्तियुक्त कथा आहे.

ऋषिकेश रानडे यांच्या आवाजात मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी आताच आपण ऐकलं श्रीरंग गोडबोले यांचं गीत. संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. मंडळी, वटवृक्ष वडाचं झाड 24 तास ऑक्सिजन देणारं, वातावरणातील नकारात्मकता शोषून घेणारं हे झाड भारतीय संस्कृतीत वड पिंपळ अशा झाडांना देववृक्ष असे मानले गेले आहेत. वडाभोवती प्रदक्षिणा घातल्याने मोठ्या प्रमाणात शुद्ध वायू मिळतं. वडाभोवती गुंडाळल्या जाणाऱ्या नाजू

सुख धाग्यांचा सहसंबंध पती पत्नीच्या नात्यातील प्रेमाची वीण अधिक घट्ट व्हावी असच. एकमेकांना दिलेल्या सप्तपदीतील सात वचनांची ती प्रतीकात्मक अनुभूतीच म्हणावी लागेल.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकत आहात. संगीत अवधूत गुप्ते आणि निलेश मोहरीर यांचं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला सांजदारा हा कार्यक्रम समाप्त करण्याची आपल्या रेडिओ मित्र डॉक्टर विजय राठोडला आज्ञा द्या. नमस्कार.

श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग इतकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची

ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र। तेव्हा श्रोते हो, त्वरा करा, तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी। फोन नंबर आहे 0712254821।

0: हॅलो मनभावन श्रोते हो, आकाशवाणी नागपूर सर्व रसिक श्रोत्यांसाठी घेऊन येत आहे सुमधुर मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम।
1: सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी।
0: हॅलो मनभावन सुमधुर मराठी गाण्यांची
2: सांग तू माझा
0: तुमच्या आवडीची
1: पाहिले नमी तुला
0: संगीतमय मेजवानी प्रत्येक रविवारच्या दिनी
1: दिसशी तू नव तरुणी काश्मीरी
0: सकाळी ठीक 10 वाजता अवश्य ऐका तुमच्या आवडीच्या मराठी गीतांवर आधारित कार्यक्रम हॅलो मनभावन।
3: FM 100.6 MHz विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे। सायंकाळची 6:58 होत आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
4: आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूरच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे भारतीय खान ब्युरो येथे 20वा सांख्यिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला। उपमहानिदेशक श्रीनिवास उपल्ला यांनी पुराव्यावर आधारित धोरण निर्मिती आणि सुशासनासाठी सांख्यिकीचे महत्व अधोरेखित केले, तर उपमहानिदेशक नियती जोशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा सायन्सच्या युगात सांख्यिकीची भूमिका स्पष्ट केली। प्रमुख अतिथी डॉ अपर्णा समुद्रा यांनी प्रशासकीय डेटाचा प्रभावी वापर आणि पुराव्यावर आधारित निर्णय प्रक्रियेवर मार्गदर्शन केलं। यावेळी विविध स्पर्धा, माहितीपट प्रदर्शन आणि सांख्यिकी क्षेत्रातील करिअर विषयक सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले। नागपुरात आयोजित ऍडव्हान्टेज विदर्भ 3.0 कृतज्ञता सोहळ्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज व्यक्त करत ऍडव्हान्टेज विदर्भ उपक्रमाचा विस्तार संपूर्ण विदर्भात व्हावा असं सांगितलं। नागपूर विमानतळाचा विस्तार, फिल्म सिटी आणि औद्योगिक गुंतवणुकीमुळे विदर्भाच्या विकासाला नवी गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, डॉ पंकज भोयर, AIDचे अध्यक्ष आशिष काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित कार्यक्रमात ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 अहवाल आणि पेटंट गेम्स ऑफ विदर्भ 2.0 प्रकाशन करण्यात आले। मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी विद्युत लोकोशेडने लोकोपायलट आणि सहाय्यक लोकोपायलट यांच्या सोयीसाठी लोकोमोटिव्हमध्ये वातानुकूलित कॅब बसविण्याच्या उपक्रमात देशात नवा आदर्श निर्माण केला आहे। सध्या शेडमधील 312 पैकी 196 लोकोमोटिव्हमध्ये एसी कॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून उर्वरित सर्व लोकोमोटिव्हमध्ये डिसेंबर 2027 ही सुविधा उपलब्ध करण्याचे लक्ष आहे। महावितरण कंपनीचे संचालक राजेंद्र पवार यांच्या विद्युत क्षेत्रातील गेल्या 37 वर्षांच्या योगदानाची दखल घेत द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर संस्थेच्या वतीनं त्यांना एमिनेंट इंजिनियर हा देशपातळीवरील मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। अमरावती येथे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला आयोजित IEI 41व्या राष्ट्रीय विद्युत अभियंता अधिवेशनात पवार यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल। यवतमाळ जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव 2026 अंतर्गत शाळांना भेट देण्यासाठी वर्ग 1 आणि वर्ग 2 मधील 78 अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। हे अधिकारी उद्या 30 जून रोजी नियोजित शाळांमध्ये उपस्थित राहून नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करतील आणि शाळांमधील सुविधा तपासणार आहेत। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल। नमस्कार।
3: आपने ट्यून किया है देश का नंबर 1 रेडियो चैनल विविध भारती 100.6 MHz पर। विविध भारती का ये नागपुर केंद्र है। शाम के 7 बज चुके हैं। हम आपको ले चलते हैं विविध भारती मुंबई केंद्र, जहां से आप सुन पाएंगे कार्यक्रम जय माला।

0: उनकी बांसुरी की मधुर तान से मन का हर कोना झंकृत हो उठता है, जिनकी उंगलियों के स्पर्श से बांसुरी गुनगुनाने लगती है, जिनकी साधना ने बांसुरी को विश्व मंच पर एक नई पहचान दी।
1: दरबारी के गंधार के आंदोलन में ऐसा लगता है कि बादल उमड़ घुमड़ रहे हैं मगर बरस नहीं रहे हैं। वो जो घुटन है, उस घुटन को दरबारी के गंधार में जब तक न लाया जाए।
2: अभी आप सुन रहे थे कार्यक्रम चित्रलोक, FM बँड 100.6 मेगाहर्ट्झवर। विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहे। रात्रीची 8:42 होत आहेत। ऐकूया ठळक मराठी बातम्या।
3: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज दुसऱ्या टप्प्यातले शौर्य पुरस्कार प्रदान केले। सशस्त्र दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलीस दलातल्या जवानांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले। त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्य शासन आणि केंद्र शासन त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत असून त्या पूर्ण झाल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला। त्र्यंबकेश्वर येथे 61 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते। राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा

0: ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत केली. त्यांनी टीईटी पेपरफुटी प्रकरणी सभागृहात निवेदन केलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उपायोजित इलेक्ट्रॉनिक्स विभागामार्फत एमएससी अप्लाईड इलेक्ट्रॉनिक्स या 2 वर्षांच्या रोजगाराभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा सायन्स आदी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाईन किंवा विद्यापीठात प्रत्यक्ष भेट देऊन प्रवेश अर्ज सादर करावेत असं आवाहन विभागप्रमुख डॉ एस एन काळे यांनी केलं आहे. जम्मू काश्मीरमधली अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होत आहे. या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यात्रेला अधिकृत प्रारंभ होण्यापूर्वी सुरक्षा व्यवस्था, यात्रेकरूंच्या ताफ्याची वाहतूक आणि एकूणच तयारीचा आढावा घेण्यात आला असल्याचं आकाशवाणीच्या जम्मू वार्ताहरानं कळवलं आहे. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला टी20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सौ दशमलव 6 मेगाहर्ट्स पर विविध भारती का ये नागपुर केंद्र है. रात्रि के 8:45 होना चाहते हैं. हम आपको ले चलते हैं दिल्ली केंद्र, जहां से प्रस्तुत होगा हिंदी में समाचार जिन्हें हम रिले करेंगे.

अशोक भोसले और किशोर कुमार की मिलीजुली आवाज में अभी आपने सुना आनंद आश्रम, इस फिल्म का गीत। श्रोताओं, इसी के साथ आज का अपना ये बेला के फूल कार्यक्रम समाप्त होता है। ये कार्यक्रम विविध भारती के नागपुर केंद्र से प्रस्तुत किया गया। FM बैंड 100.6 MHz वर विविध भारतीचे हे नागपूर केंद्र आहेत। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आता ऐका। गेल्या 24 तासात नागपूर आणि आसपास जास्तीत जास्त तापमान होतं 35 डिग्री सेल्सिअस, जे सरासरीपेक्षा 1.1 अंशांनी अधिक होतं, तर कमीत कमी तापमान होतं 25 डिग्री सेल्सिअस, जे सरासरी इतकंच होतं। येत्या 24 तासात नागपूर आणि आसपास आकाश ढगाळलेलं राहील, बहुतेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान अनुक्रमे 37 डिग्री सेल्सिअस ते 24 डिग्री सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता आहे। हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलत। FM बँड 100.6 MHz आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहेत। यावेळी रात्रीची 11:30 आणि 23 सेकंद झाली आहेत। आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत। पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55 शुभ रात्री, जय हिंद।